सदा सुहागण नारे मारी सदा सुहागण नारे माला तिरो नावलियो तो थका मरु लाचारे मारी सदा सुहागण नारे मारी सदा सुहागण नारे माला तिरो ना

मले रो फेरो बहानो तन्ने भावे से ले मारी सदा तुभागण नार मारी सदा तुभागण नारे माला सिरो नावलियो तो धक्का मारू लाचार मारी सदा तुभागण नार मारी सदा तुभागण नारे माला सिरो नावलियो तो